0: चटणीची
1: काय झालं?
2: लग्न आधीच्या माझ्या वाढदिवसाला मला सिनेमाला घेऊन गेला होतास.
1: गेलो होतो.
2: सुंदर साडी आणून दिली होतीस.
1: दिली होती.
2: बागेत फिरायला घेऊन गेला होतास.
1: गेलो होतो.
2: हॉटेलात जेवायला नेलं होतं.
1: नेलं होतं.
2: मग आता काय झालं?
1: काय झालं
2: मलाच विचारतोस?
1: डोंट वरी, आज मी तुला माझ्या हाताने जेवायला करून घालीन. नो टेन्शन. अटेन्शन अबाउट टर्न टू किचन.